रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM ध्वनियता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भवन एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर तुमच्या मनातलं कुठलंही गाणं काही खास आठवणी शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433 तेव्हा विसरू नका दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर ऑलवेज

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज।

भवनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी. तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

रामकृष्ण हरी। आकाशापेक्षाही विशाल, सागरापेक्षाही खोल, चंदनापेक्षाही शीतल, गुलाबापेक्षाही कोमल, क्षितिजाच्याही दूरवर, स्वप्नांहूनही सुंदर, प्रेमापेक्षाही प्रेमळ, जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं, अगदी तसंच नातं आपल्या सगळ्यांचं देखील असावं। हे जरी शक्य नसेल तरी प्रयत्न नक्कीच सुरू ठेवावा, कारण नात्याचं वर्गीकरण हे हल्ली तुमच्या स्थितीवर, पैशावर अवलंबून आहे। तरी देखील पैशाने श्रीमंत असण्याने कुणी श्रीमंत होत नाही, तर ज्याच्याकडे विचारांची समृद्धी किती आहे ह्यावरून त्याची खरी श्रीमंती कळते। जोपर्यंत तुमच्याकडे विचारांची समृद्धी होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुम्ही गरीब, दीन, लाचार समजले जाणार। रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात शुभदिन आयो रे आर्च शुभांगी सोबत. हिरवायची चाहूल घेऊन येणारा हा दिवस दिनांक 5 जून वीकेंडच्या उंबरठ्यावर असलेला हा अतिशय महत्वाचा दिवस आपल्याला आपल्या अस्तित्वाची आणि निसर्गाची आठवण करून देत असतो. आजच्या या विशेष दिवशी आपण सर्वांचं स्वागत. 5 जून हा दिवस संपूर्ण जगभरात एका अत्यंत महत्वाच्या कार्यासाठी साजरा केला जात असतो, जागतिक पर्यावरण दिन. निसर्ग आणि पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि वृक्षारोपणाला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो. झाडं लावा, झाडं जगवा हा केवळ सुविचार न राहता ती आजच्या काळाची गरज बनली आहे. हाच संदेश आजचा दिवस आपल्याला देत असतो. जयंती, योगी आदित्यनाथ जयंती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज जन्मदिवस. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते मुकेश भट यांचा आज जन्मदिन. पुण्यतिथी, माधव सदाशिव गोळवलकर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक MS गोळवलकर गुरुजी यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या विचारांचे आणि राष्ट्र उभारणीतील योगदानाचं आज स्मरण केलं जातं. आणि आजची बोधकथा. एकदा एका प्रवाशाने उन्हाळ्याच्या दिवसात एका मोठ्या झाडाखाली आश्रय घेतला. थंड सावलीत बसून विश्रांती घेतल्यानंतर त्याने झाडाच्या फांदीकडे पाहिलं आणि म्हणाला, हे कसलं झाड, याला कोणतंही चांगलं फळ लागलेलं नाही, हे अगदी निरुपयोगी झाड आहे. तेव्हा झाड शांतपणे म्हणालं, मित्रा, तू किती कृतज्ञ आहेस. ज्या सावलीने तुझ्या उन्हाचा त्रास दूर केला, तुझा थकवा घालवला, तिलाच तू निरुपयोगी म्हणतोय. आम्ही फळं न देताही फक्त ऑक्सिजन आणि सावली ऊन देऊन माणसांचे जीवन वाचवत असतो. तात्पर्य हेच, निसर्ग आपल्याला निरपेक्षपणे भरभरून देत असतो, पण झाडांचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञ भाव नेहमीच असला पाहिजे. तेव्हा प्रत्येक दिवस हा शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही निसर्गाचं रक्षण करण्यासाठी किमान एक झाड लावण्याचा किंवा प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प कराल. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आणि या पृथ्वीसाठी सुद्धा खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो. निसर्ग टिकेल तरच आपण टिकू. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि वृक्षारोपण करण्याचा छोटासा का होईना संकल्प करूया. आजचा हा शुक्रवार तुमच्यासाठी निसर्गरम्य, आरोग्याचा आणि आनंदाचा जाओ. पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 5 जून वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते? धन सूत दारा वगैरे आड येत नाही तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे. ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियाच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्यावरून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढवता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कोणी नाही, आपले आप्त कोणी नाहीत, जिथे आपल्याला कोणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे, पण ती कर्म आपण कशी करायची, कशा रीतीने करायची हे वेदांत आपल्याला प्रथम सांगतो. आपण आपापली कर्म करायची, पण ह्या जगाचा त्याग करून, ह्या वरवर भासणाऱ्या मिथ्या जगाचा त्याग करून याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण ईश्वराला सर्वत्र बघायचं आणि मग त्या बोधानं आपापली कर्म करायची. वाटलं तर 100 वर्ष जगण्याची इच्छा धरा. इच्छा असेल तर आपल्या सगळ्या लौकिक वासना पुरवून घ्या. फक्त त्या सगळ्याकडे ब्रह्मदृष्टीने बघा. त्यांना स्वर्गीय रूप द्या. परोपकाराचं, आनंदमयतेचं, कर्मशीलतेचं सुदीर्घ जीवन जगण्याची आकांक्षा बाळगा. अशा पद्धतीनं कर्म करण्यानेच तुम्हाला या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. याखेरीज अन्य उपाय नाही. सत्य न जाणताच जो माणूस या जगाच्या भ्रामक विलासांमध्ये मग्न होतो त्याचा पाय घसरलाय, मानव जीवनाच्या उद्दिष्टाला तो मुकलाय असं समजायला हवं. त्याला जीवनातील खरा पुरुषार्थ कधी लाभायचाच नाही. या उलट जो माणूस जगाला शिव्याशाप देऊन जंगलात जातो, स्वतःच्या शरीराला दंड देत राहतो, देह सुकवून सुकवून स्वतःला हळूहळू मारून टाकतो, स्वतःचं हृदय म्हणजे एक शुष्क रखरखीत वाळवंट करून टाकतो, सगळ्या भावनांचा निपात करून टाकतो आणि कठोर शुष्क निरस बनून जातो, तोही वाट चुकलाय असं समजावं. ही अगदी दोन टोकं झाली. दोन्ही चुकीची आहेत. पहिली एका प्रकारची चूक तर दुसरी दुसऱ्या प्रकारची. दोघंही वाट चुकले आहेत. दोघंही जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाला मुकले आहेत. म्हणून सगळ्या वस्तूंच्या विषयी ईश्वरबोध बाळगून सर्व वस्तूंमध्ये ईश्वर आहे हे जाणून कर्म करा अशी वेदांताची शिकवण आहे. आपल्या जीवनात ईश्वर ओतप्रोत भरला आहे अशा निष्ठेनी, नव्हे ते ईश्वरच आहे अशा दृढ निष्ठेनी निरंतर कर्म करा. हेच आपलं एकमेव कर्तव्य आहे. या खेरीज आपल्याला आणखी कशाचीच वांछा नसावी, हेच आपलं एकमेव अभिप्सित असो. भगवान प्रत्येक वस्तूत विद्यमान आहे, त्याला धुंडण्याकरता आपण आणखी कुठं जायचं? आमच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विचारात, प्रत्येक भावनेत तो आधीचाच आहे असं जाणून आपण कर्म करायला हवं. हा एकच मार्ग आहे, आणखी अन्य मार्ग नाही. अशा रीतीने कर्म केलं तर त्याची फळं आपल्याला बंधनकारक होणार नाहीत. आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांचं आणि अशुभांचं मूळ आपल्या खोट्या आशा, आपल्या खोट्या वासनाच कशा असतात हे आपण पाहिलंच आहे. या मिथ्या असार वासनांमुळेच आपल्याला दुःख भोगावी लागतात, अशुभ सहावं लागतं. पण आपल्या अंतरीच्या ईश्वरबोधानं ज्यावेळी त्या दिव्य स्वरूप धारण करून पवित्र होतात, त्यावेळी मग त्या आपलं काहीही अनिष्ट करू शकत नाहीत, दुःख निर्माण करू शकत नाहीत. ज्यांना हे रहस्य उमजलं नाही त्यांना ते उमजेपर्यंत हे जग सैतानाचा खेळच वाटत राहील. तोपर्यंत त्यांना सैतानी असुरी जगातच जीणं कंठावं लागेल. स्वतःमध्ये अनंत आनंदाची केवढी थोरली खाण आहे याची लोकांना जाणीव नसते. आपल्या सभोवताल सर्वत्र केवढा अपार आनंद विराजत आहे याची त्यांना कल्पना नसते. त्यांना अजून त्याचा सुगावा लागलेला नसतो, अजून त्याचं संधान सापडलेलं नसतं. सैतानी जगत, असुरी जगत कशाला म्हणायचं? वेदांत म्हणतो अज्ञानालाच. प्रचंड नदीच्या काठी बसून आपण तहानेनी व्याकुळ होऊन प्राण सोडतो आहोत, अन्नाच्या राशींपाशी बसून आपण भुकेनी मरत आहोत, आपण आनंदघन विश्वात वसत आहोत पण आपल्याला ते गावत नाही, आपण सर्वदा त्यातच नांदत आहोत पण चुकीनं त्याला भलतंच काहीतरी समजतो आहोत. धर्म ते आपल्याला सापडून देण्याचा जिम्मा घेतो. सर्वांच्याच हृदयांना त्या आनंदमय जगाची आस लागलेली आहे. सर्व जाती त्याच्या शोधात आहेत. धर्माचं तेच एकमेव लक्ष आहे. विभिन्न धर्मात ही एकच आकांक्षा निरनिराळ्या शब्दात व्यक्त केलेली आहे. धर्माधर्मात हा जो वरवर फरक भासतो तो केवळ शब्दांच्या वेगळेपणामुळे असतो. एक जण एक विचार एका प्रकाराने व्यक्त करतो, दुसरा एक जण तोच विचार किंचित निराळ्या प्रकाराने व्यक्त करतो, पण प्रत्येक जण बहुधा अगदी एकच अर्थ निरनिराळ्या शब्दांनी व्यक्त करतो आहे.

0: श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, कबीर कहाँ गर्वियो इस जोबन की आस। हे इंसान, तू अपनी इस जवानी पर, इस देह के आकर्षण पर इतना गर्व क्यों करता है? तुझे इस अस्थाई सुंदरता से इतनी उम्मीदें क्यों हैं? इसे समझाने के लिए कबीर एक बेमिसाल देते हैं। टेसु फूले दिवस चारी, पलाश अर्थात टेसु। टेसु का पेड़ जब फूलता है तो पूरा जंगल उसके केसरी रंगों से दहक उठता है। लगता है जैसे जंगल में आग लग गई हो। लेकिन वह रौनक कितनी देर रहती हैं? सिर्फ दिवस चारी, यानी कुछ ही दिनों के लिए, और उसके बाद खंकर भये पलास। वही शानदार दिखने वाला पेड़ सूख कर एक ठूंठ, एक खंखर बन जाता है। उसके सारे फूल झड़ जाते हैं, सारा रंग उजड़ जाता है। दोस्तों, कबीर यहाँ समझा रहे हैं कि हमारी जवानी भी पलाश के फूल की तरह है। आज खिल रही हैं, कल मुरझा जाएगी। जिस शरीर पर हम इतना इत्र छिड़कते हैं, जिसे हम इतना सजाते हैं, वह एक दिन इसी मिट्टी में मिट्टी हो जाएगा। फिर इस पर अहंकार कैसा? आज का चिंतन। मेरे दोस्तों, आज जरा खुद से पूछिए, क्या हमारे पास देह की सुंदरता के अलावा भी कुछ सुंदर है? हमारा चरित्र, हमारी वाणी, हमारा स्वभाव, क्या इनमें कोई खुशबू है? शरीर तो बूढ़ा होगा ही, यह प्रकृति का नियम है। पलाश के फूल तो झड़ेंगे ही, लेकिन अगर आपके भीतर राम नाम का रंग चढ़ा है तो वह कभी फीका नहीं पड़ेगा। आज अपनी बाहरी चमक थमक से थोड़ा ध्यान हटाकर अपनी आत्मा के सौंदर्य पर काम कीजिए। ऐसी सुंदरता कमाइए जो खंकर होने के बाद भी फीकी ना पड़े। याद रखिए, असली चमक चेहरे पर नहीं, चरित्र में होती है। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साथो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: श्रोते हो रेडियो मन भावन 90.8 FM ध्वनियता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भावन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओ वर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
2: एक खाब तो ये सिलसिले हुए।
3: ग्राम गीता चिंतन भाग 5। ग्राम गीता ग्रंथ लिपिबद्ध करताना कलियुगात कलह निर्माण होऊन याला भांडणाचं युग म्हटल्या जाऊ नये, उलट विज्ञान युगातील माणूस स्नेह भावाने परस्पराशी पूरक व्हावा म्हणून प्रातस्मरणीय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सूक्ष्म चिंतन केले आहे। लक्षार्थाने अभ्यास केला तर अंधश्रद्धा नि चमत्कार याला साहित्यात त्यांनी कुठेही वाव दिला नाही। तरी पण देश धर्म संस्कृतीला पूरक असे प्रसंग घडलेत। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे असताना त्यांचा दिल्लीला मुक्काम होता। एक दिवस पंतप्रधान त्यांना म्हणाले, बाबाजी हमारे हाथों सर्कस का उद्घाटन है, कोई समस्या ना हो तो आप और हम चले, हमें बहुत खुशी होगी। हाँ हाँ पंडित जी, हम खुशी से आएंगे, चले चलिए। गेले, सर्कसीचे उद्घाटन झाले। दोन्ही भारत या भारताचे दोन्ही भाग्य विधाते निवासस्थानी परतले। तेव्हा वंदनीय महाराजांनी प्रश्न केला, पंडित जी सर्कस में आपने क्या क्या देखा? तेव्हा पंडित जी म्हणाले, बाबा जी सीधीशी बात है, कितने जानवर थे और उन्होंने कितने कमाल के खेल दिखाए। हाँ पंडित जी, लेकिन एक बात हम आपसे बताना चाहते हैं, जरा गौर से सुनिए। कोई भी सर्कस में दो जानवर नहीं होते, सुअर और भैंस, पंडित जी बना ले सही है, अभी तक हमारे दिमाग में तो ये बैठा ही नहीं। बाबा जी ये दो जानवर क्यों नहीं होते? तेव्हा वंदनीय महाराज म्हणाले, वो इसलिए नहीं होते, इन जानवरों को पढ़ाने वाला रिंग मास्टर अभी दुनिया के अंदर पैदा ही नहीं हुआ। इसी तरह समाज में सुअर और भैंस के बुद्धि के जैसे जो जीव है उनमें सुधार लाने वाला जब तक पैदा नहीं होगा तब तक देश में बदलाव नहीं आएगा। देशभक्तों के बलिदान से देश आजाद तो हुआ, अब स्वराज आना चाहिए। पंतप्रधान विचारता, देश के लिए सबसे पहले हम क्या करें, हमें राह दीजिए। तेव्हा वंदनीय महाराज म्हणाले, ग्राम गीता ग्रंथ में सभी प्रक्रिया हमने लिखी है आणि त्यांनी एक भजन लिहून हाती दिले। जब किसानों की देखो भलाई, खुशिया मनाई मैंने, खुशिया ही खुशिया मनाई, क्योंकि सारे जग का पोशिंदा वो है, उसमें जरा सी झूठी न बू है, दिल से सबको कहता वो भाई। शेवटी म्हणाले, देश के शासक इस दिशा के ओर ध्यान नहीं देंगे तब किसान और मजदूर आत्महत्या करके मरेंगे। ग्राम गीता चिंतनाचे या भागात चिंतन करताना वंदनीय महाराजांनी संत सावता महाराजांचा आदर्श समोर ठेवला की ज्यांनी 600 वर्षापूर्वी पंढरपूर पासून केवळ 6 कोस अंतर असलेल्या अरणभेंडी या गावात राहत असून देखील पंढरीला न जाता संसारात परमार्थ साधला, स्वार्थापोटी नव्हे तर परोपकाराचे भावनेने मळा पिकविण्यात ते एवढे गुंतले की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ विहीर नाडा पाणी देऊ झाडा झुडा, त्यांचे कर्म भक्ती व पूजा ठरले। पंढरपूरहुनी 6 कोसावरी सावता राहला जन्मभरी, पंढरीची न करिता वारी जागीच देव मिळविला। याचं चिंतन करताना वंदनीय महाराज लिहितात, आपले घरची नवे घर विश्व आपले मकान सुंदर, हे शिकावया असे संसार उद्धार तो याच मार्गे, संसारात परमार्थाचा आनंद अनुभवता यावा यासाठी आश्रम धर्माचं महात्म्य त्यांनी सांगितले आहे। 25 वर्षाचा एक असे 4 आश्रम जीवनात आहेत आणि जीव पशी योनीचे अधिक संस्कार घेऊन जन्माला आला, बैल कुत्रा व घोबडाचे वयासोबत संस्कारही तो घेऊन आला। जन्मला तेव्हापासून काही वय खेळण्यात जाते, लक्ष दिलं तर गर्भधान नामकरण संस्कार ह्याचं महत्त्व आहे, पुढे उपनयन संस्कार अर्थात विद्यार्जनाचा काळ आहे। ही ब्रह्मचर्य श्रमाची पहिली 25 वर्षे आहेत, हाच जीवनाचा पाया होय, हे वय खरं मानवी जीवनाचं वय आहे। हा आश्रम अनुशासनपूर्वक जेवढा साधेल तेवढा पुढील काळ सुखात व आत्मसमाधानात जातो। ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला त्याचा पुढील काळ सुखी गेला, मग प्रत्येक आश्रम त्याला उत्कर्षदायी होत असे। पुढचे 25 वर्ष गृहस्थाश्रमाचे आहेत, हे वय बैलाचं आहे, संसाराचे ओझे मानेवर बसते, आध्यात्मिक दृष्टी नसेल तर संसार पूर्ण ओझ होऊन बसतो। वंदनीय महाराज लिहितात, संसाराचा बोज वाहता लागलास मरणाला, नेसी साथी कुणाला, बोल बोल बोल, धनदारा सुत नाती पोती व्याप करुणी बसला, प्रेमन केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाहून हसला, विषय भोगता इंद्रिय गळले मोहन अजूनी सुटला। त्यानंतरचे वय आहे श्वानाचे, श्वान म्हणजे कुत्रा, घर दार नाते नातू धन राखता राखता आयुष्य संपण्याची वेळ येते। मग माणसाचे तिसऱ्या टप्प्यातील वानप्रस्थाश्रमातील आनंद कसा मिळणार? जीवनातील चौथ्या टप्प्याचे वय आहे संन्यासाश्रमाचे, काम काहीच नाही आणि खाण्यापिण्याला कमी नाही, तरी पण झोप अजिबात येत नाही, व्याध्या वाढत जातात, पश्चाताप झाला तरी मार्ग नाही कारण कर्मेंद्रिय काम देत नाहीत। म्हणून वंदनीय महाराज जीवनाचा सार सांगतात, ब्रह्मचर्य घ्यावी धर्मसंथा, गृहस्थे साधावी अर्थव्यवस्था, काम जिंकणे वानप्रस्था मुक्त व्हावया, पुत्र कामकाजी लागले की आपण वैराग्य घ्यावे भले, सेवा साधनार्थ सोडिले पाहिजे घर, संन्यासी सर्वासीच होणे आहे, या विन मोक्षाची नाही सोय, मोक्षा वाचुनी तरुणोपाय दुसरा कोठे। संन्यासी होणे म्हणजे आई बाप मुलं बाळं घर दार सोडून भगवे वस्त्र धारण करून रानावनात जाणे नव्हे. याला संन्यास समजलं तर जिती आहे. ग्रामगीता ग्रंथात सुंदर चिंतन आहे की एका साधकास वैराग्य आले, त्याने घरदार सोडूनी दिले, लंगोटी लावणी स्नान केले अरण्या माझे. रोज रोज स्नान करी लंगोटी सुखवी झाडावरी, तेथे उंदीर जाऊनी कातरी लंगोटी त्याची, तो लंगोटी मागाया गावी जाय, म्हणे याचा काय करावा उपाय, लंगोटी आमुची खाऊनी जाय उंदीर राजा. लोकांनी वैराग्यास सुचविले, तेथे पाळा मांजरीचे पिले, म्हणजे लंगोटी राखाया झाले सेवकची ते, घेतले वैराग्याने मना, आणले मांजरीच्या धना, मग त्यांच्या खाण्याची विवंचना लागली मागे, लोक म्हणती गाई पाळा, म्हणजे त्यांचा निर्वाह सगळा, आपणासही मिळेल गोळा दहीदूध लोण्याचा सात्विक, तेही त्याच्या मना आले, लोकाशी मागुनी गोधन केले, पुढे चाऱ्याची चिंता चाले मनी त्याच्या, चाऱ्या गवताची मागे भीक, लोक म्हणती बाबा हे दुःख, करा तेथेची शेती आणिक थोडी बहु, हा संन्यास नव्हे तर जीवनाचा संताप होय. संन्यासाश्रमाची मोठी सुंदर परिभाषा त्यांनी केली आहे. संन्यास म्हणजे थकता काळ, आत्मचिंतनी जावा वेळ, आशीर्वाद मिळावा सकळ जनलोकाची, संन्यासी सर्वासीच होणे आहे. झाला वासनेचा नाश त्यासीच नाम असे संन्यास, मग सर्व करणे निर्विष आदर्श लोकी, जीवनाचा सत्यसार त्यांनी या ठिकाणी कथन केला आहे. तो हा पाचवा भाग. या
4: पशुपालन हा कुटुंबाचा आर्थिक साधन असताना महत्वाचा भाग आहे. ही बाब आपण सर्वांनी मानवांनी अनादी काळापासून हेरली. जंगली पशु पाळीव करत त्यांच्यापासून उत्पादन मिळवण्याची पद्धती पूर्वापार दिसून आली आहे. मानवासाठी सकळजूक, शेती कामाच्या ओढू शक्तीसाठी बैल, इंधनासाठी शेण, शेणातूनच शेतीसाठी उत्कृष्ट शेणखत, म्हशीकडून मांस आणि यासह अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे स्वयंरोजगार. अशा विविध स्वरूपात पाळीव प्राणी फायदेशीर ठरतात हे आपण जाणलंय. आपल्या देशात गोवंशीय पशुधनाच्या 30 तर महिषवर्गीय पशुधनाच्या 10 जाती आहेत असं म्हटलेलं वावग नाहीये. याशिवाय उपजातीच्या संख्या वेगळ्या आहेत ती निराळच. दूध उत्पादकाच्या प्रमाणामध्ये देशी गोवंशाची क्षमता कमी असल्यानं संकरीकरणाची मोहीम राबवण्यात आली. भारतीय वंशवळीच्या म्हशीच दूध उत्पादनक्षम असल्यानं शुद्ध पैदास गावठी म्हशीमध्ये अनुवंश सुधार असा कार्यक्रम हाती घेण्यात आला. अशा प्रकारे संवर्धन होत असताना पशुपालनाचा पारंपरिक व्यवसाय हळूहळू व्यावसायिकतेकडे झुकला आणि आता तर दूध उद्योग पूर्णपणे विकसित झालाय आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी आपला पशुपालक सिद्ध झालाय. स्पर्धेच्या युगामध्ये किंवा जागतिकीकरणाच्या लक्ष्यामध्ये शाश्वत दूध व्यवसाय ही संकल्पना प्रत्येक पशुपालकाने प्रत्येक गोठ्यात प्रत्येक पशुधनासाठी राबवल्यास देशातील एकही कुटुंब दारिद्र्य रेषेखाली राहणार नाही. पशुपालनाचा हा व्यवसाय कसा करावा याबाबत भरपूर माहिती सतत देण्यात येत असले आणि प्रकाशित करण्यात आलेली माहिती जरी असली तर सर्वच पशुधन दूध उत्पादक का होत नाही याचा विचार करण्याची वेळ आहे. त्यांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात का वाढत नाही याबाबत चिकित्सक आणि जागरूक असणं गरजेचं आहे. ऐकूया तर पशुधन उत्पादक बनवण्याचा उपाय.
5: आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोन अवलंबून हे गरजेचं आहे.
4: व्यवस्थापनाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर शब्दशः अर्थ म्हणजे काळजी निघा, एकूणच त्याच्या जनावरांच्या शरीरावर कुठलाही न येणारा प्राण, या बाबतीमध्ये जर सजग असेल पशुपालक तर चांगल्या प्रकारे व्यवस्थापन चालू आहे असं आपल्याला म्हणता येते. जेव्हा आपण दूध उत्पादनाकडे पाहतो तेव्हा पशुधन सांभाळत असताना सगळा विचार दूध उत्पादनाचा न करता चांगलं व्यवस्थापन जर आपल्याला घ्यायचं आहे, व्यवस्थापन करायचं आहे असं जर ठरवलं तर दूध हे आपोआप मिळू शकतं. म्हणजे पशुधन सांभाळायचं हे चांगल्या व्यवस्थापनासाठी दूध उत्पादन आपोआप आपल्याला नंतर मिळू शकतं. मला असं वाटतं की व्यवस्थापनाचा भाग हा चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि तशा प्रकारचं व्यवस्थापन गोठ्यामध्ये राबवलं तर पशुपालकांना जेवढं अपेक्षित दूध आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात दूध मिळू शकेल.
5: डॉक्टर पलेटकर, जनावरांचा गोठा बांधीव असावा असं पशुपालकांना सांगितलं जातं. या बांधीव गोठ्यासाठी खर्च सुद्धा खूप येतो आणि सगळ्याच पशुपालकांना तो परवडतोच असंही नाही. तर जनावरांसाठी सगळ्या ऋतुमानांपासून संरक्षण देणारा एक निवारा कशा प्रकारे तयार करता येईल जो पशुपालकांना परवडेल?
4: अगदी बरोबर, पशुधनासाठी निवारा असावा हे तर अपेक्षित आहेच. व्यवस्थापनामधला तो महत्वाचा भाग आहे म्हणायला हरकत नाही. पशुपालनाचा व्यवसाय जे कर्ज घेऊन करतात त्यांना गोठा बांधणं कंपल्सरी केलेलं असतं, त्यांना अनिवार्य असत. जे लोक व्यावसायिक आहेत आणि पारंपरिक ते कडून व्यावसायिकतेकडे वळलेले आहेत तर ते लोक आपले दुधाळ पशुधन घरासमोर सांभाळतात. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर 70% दूध उत्पादक जनावर सुद्धा ही घराच्या समोरच बांधली जातात, त्यांना कुठलाही निवारा चांगल्या प्रकारचा नाही. जी जनावरं दूध व्यावसायिकांनी सांभाळलेली आहेत त्यांनी एवढे चांगले गोठे बांधलेले आहेत तिथे पशुधनाला गरज नाही किंवा तितक्या चांगल्या प्रकारच्या गोठ्याची गरज पशुधनाला नक्कीच नाही. आणि बाकीच्या 5% जनावरांमध्ये असे गोठे आहेत की जिथं दुर्गंधी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की तिथं पशुपालन होतं किंवा दूध व्यवसाय होतं असं म्हणवत नाही. इथपर्यंत गंभीर बाब आहे म्हणायला खरंच. निवारा असावा त्याच्यातून जनावरांना ताण होऊ नये आणि एक चांगला प्रकारचं आपल्याला सांभाळ तिथं करता येत राहावा अशी व्यवस्था म्हणजे गोठा म्हणता येत राहील. आपल्याकडे जे गोठे बांधले जातात त्या गोठ्यामध्ये भिंती, त्याच्यानंतर असलेले गेट, त्याच्यानंतर असलेली व्यवस्था ही इतक्या मोठ्या प्रमाणात खर्चिक प्रमाणात केली जाते की त्याची पशुधनाला गरज नाहीये. ज्या बाबतीत गरज आहे ज्या बाबतीमध्ये गोठ्याची संकल्पना पूर्ण होते अशा प्रकारची गोठ्याची रचना जर केली तर निश्चित फायदा होऊ शकतो. गोठा कसा बांधावा हे पशुपालकाच्या आर्थिक मर्यादेच्या आवाक्यात असत, पण गोठा का बांधावा आणि तो चांगल्या प्रकारे पशुधनाला कसा होईल त्यामुळे जनावरांना प्राण होणार नाही अशा प्रकारची काळजी आपल्याला घेता येणं आणि तशा प्रकारची तत्व किंवा तशा प्रकारची माहिती मिळवणं हे जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं.
5: डॉक्टर, शेतीमध्ये हरितगृहांची संकल्पना आली आणि शेतीचा खूप विकास झाला तर असंच ग्रीन हाऊस प्रमाणे पशुपालनात अशी धवल गृहाची संकल्पना आहे का किंवा शाश्वत दूध उत्पादनासाठी या गोठ्यांना व्हाईट हाऊस कसं बनवता येईल?
4: फार चांगला प्रश्न आहे की आपण जिथं जनावर सांभाळतो तर ते असलेले गोठे हे जर व्हाईट हाऊस झाले म्हणजे धवल गृह झाले तर आपल्याला चांगल्या प्रकारे पशुधन सांभाळता येत राहील आणि दूध उत्पादनात सातत्य आहे तर ते टिकवता येत राहील. आपल्याकडची जर नैसर्गिक परिस्थिती पाहिली तर उन्हाळ्यामध्ये असलेलं वाढीव तापमान आणि हिवाळ्यामध्ये असलेला जो गारवा आहे यापासून पशुधनाचं संरक्षण होणं गरजेचं आहे. मुख्य बाब ही उन्हाळ्याचीच म्हणते की बाहेरचं तापमान वाढलेलं असतं त्या काळामध्ये गोठ्याची रचना ही आपल्याला बदलणं गरजेचं असतं किंवा आहे त्या गोठ्यामध्ये सुद्धा गारवा निर्माण करता येणं, थंडावा निर्माण करता येणं या दृष्टीनं गोठ्यामध्ये काही बदल करता येऊ शकतात. पशुधनासाठी एकूणच आपल्याला पंख्यांची व्यवस्था करता येणं ही एक बाब सहज शक्य आहे. दुसरी महत्वाची बाब अशी की जर एक छत आहे त्याच्यावरती आपल्याला गवताच्या पेंड्या वगैरे टाकून छताचं तापमान वाढवणं नाही याची काळजी घेता येत आहे. फॉगर्स आणि स्प्रिंकलर्स याला मराठीत आपल्याला तुषार आणि फवारे म्हणता येत आहे असं जर पाण्याचे निर्माण केले तर ते गरजेचे पडतात. मशीनच्या बाबतीमध्ये उन्हाळ्यातलं तापमान सहन करण्याची क्षमता फार कमी असते आणि म्हणून मशीनला उष्णतेचा त्रास जास्त होतो. यासाठी त्यांच्या अंगावरून पाण्याचा थेंब कसं जावा या दृष्टीनं काळजी घेणं महत्वाचं आहे. बरेचसे पशुपालक काळजी घेतात मात्र बादलीभर पाणी अंगावर एक मिनिटात टाकलं की त्यांचा व्यवस्थापन संपत असं करण्यापेक्षा जो पाण्याचा थेंब आहे तो पाठीवरून घसरत

0: सामान्य वातावरणात पोषण जगण्याच्या दृष्टीनं जर आपण राबवली गोष्ट तर त्याचा फायदा होऊ शकतो आणि तसे बदल करता येणं सुद्धा शक्य आणि उपलब्ध परिस्थितीमध्ये शक्य असं मला वाटतं.
1: तर गोठ्याच्या रचनेबद्दल आपण सांगितलं. या रचनेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जमीन. तर ही जमीन कशी असावी?
0: फार चांगला प्रश्न आहे. गोठा बांधलेला आहे का नाही यापेक्षा जमावर कुठं थांबलंय म्हणजे कुठल्या जमिनीवर उभं हा भाग अत्यंत महत्वाचा. ही जमीन खरबट नसावी, ती मऊ असावी, खुरांना त्याच्यामुळे जखमा होऊ नये, तिथं पाणी साठू नये, रोग संतूंचा प्रादुर्भाव होऊ नये, जनावराच्या शरीरातून पडणारे जे शेण आहे, लघवी आहे किंवा योनी मार्गातून पडणारे स्त्राव आहे ते तिथं साचू नये, अशा प्रकारची जमीन असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. फरशी जर टाकली गोठ्यामध्ये तर जनावरांचे पाय घसरतात. यापेक्षा जर धुमस केलेली जर जमीन असेल, विटांनी

पहिले तर त्यातून मऊ पडतात आणि अशा मऊ तळ्यामध्ये रोगजंतूंचा प्रसार वाढत राहतो. हे

श्रुतीहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

0: आजादी का अमृत महोत्सव के अंतर्गत अभी आप सुन रहे थे कार्यक्रम वतन का राग। मार्गदर्शन श्री शिव शेखर शुक्ल, समन्वय श्री संतोष कुमार वर्मा और प्रस्तुति स्वराज संस्थान संचालनालय, संस्कृति विभाग मध्य प्रदेश की।
1: ये वतन
2: श्रोते हो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात। स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला।
3: माझा रेडिओ, आपला रेडिओ, सगळ्यांचा रेडिओ।
4: रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर।
5: श्यामची आई, परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव पुण्यात्मा यशवंत। त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती। श्यामनं गोष्ट सांगावयास सुरुवात केली।
6: जरा थांब, बारकू यायचा आहे, काल तो भाकरनं खाताच आला होता।
5: शिवा म्हणाले,
6: तो पहा आलाच, ये बारकू, ये माझ्याजवळ बैस।
5: असं म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसवले। श्याम सांगू लागला, हे पावसाळ्याचे दिवस होते, कोकणातील पाऊस होता, तो मुसळधार पाऊस ओतत होता। जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळत वाहत होते। पावसातून डोक्यावर विरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो। त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या, विरली फारच सुंदर आणि साधी असतात। आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही। आम्ही शाळेत गेलो, घरी यशवंताचे दुखणे ऐकायची वाढले, त्याला शौचास होईना, लघुसही होईना, घरात कुठला डॉक्टर, कुठला येईना, घरगुती उपाय चालले होते। आमचा घडी गोविंदा आम्हा शाळेत बोलाविण्यास आला। अण्णा, अदा, अशी यशवंता

अतिशय तहान लागली होती. तरी त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे तो गडवळत सुटे. त्याला पुन्हा धरून दिले. त्याचे वय 6 वर्षे. आदल्या दिवशी चण्याची डाळ वाळत आजी त्याला लागली होती. ती म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा, आणि हे गळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतेस वाटतं. बराच गिरे आहेस. नाही का आजी, मी नव्हतो खात. उगीच आपला माझ्यावर आळ. रडकून दिला येऊन यशवंत म्हणाला, घरात आई तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती. खोलीत पडलेली असते. यशवंत आत आईजवळ गेला. तो आईही करारागे भरली. डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितलं वस्तूस हात लावू नये म्हणून. आई

9 च्या सुमारास तर जास्तच झाले.

তাহলে এই সন্তানটা এক এক শব্দ আইজা আর আমার সর্বাঞ্চা হৃদয় ঘর পাড়ি ছোট আজের দিচ্ছে यशवंत पुण्यात्मा होता एकादशीच्या दिवशी आम्हा सोडून गेला आणि तो तारा यशवंताचा असे म्हणत असो पुण्यात्माचे तारे होता असं वडील आम्हालाही ते खरं वाटे आज यशवंत नाही आई मरण प्रसंग आणि अशी थोर माता मला मिळाली ईश्वराच्या कृपेची

आईचं स्मरण होताच माझं आज आईची एक सुंदर आठवण आली. बसा सारे, असं म्हणून श्यामने सुरुवात केली. घर वाहिर पुरलेले असते, घरी भात असते. ते भात कांडून तांदूळ करावे लागतात. ते काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात. कांडवाचं काम करावयाचं येतात. जणू होतानाच ते आमच्याकडे होती गजरी, लक्ष्मी अशा दोन तीन कांडपिणी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता. मथुरीच्या घरीच आळवाचं झाड होत आणि त्यावरचे आळू फार गोड. गरीब माणसं कधी पानफूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञता सारखी थोर आणि सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्न नाही. कागद गजरे.

0: कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेले. दुपारी 12-1 वाजता आमची घरातील जेवण झाले. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला. गुरांना पाणी घातलेस का? शेण वगैरे त्यांच्या मुलीं ठेवलेस का? नाहीतर गुरे पाण्याने तुडवतील आणि त्यातच बसतील. गवत घालून ठेव, आई त्याला सांगितली.
1: सारे काही केले, आता मी जातो.
0: थांब शिवराम, इकडे ये जरा. आई घरात गेली आणि केळीच्या पानावर कडक भात आणि लिंबाच्या लोणच्याची फोड असं घेऊन आली. एका लहानशा गंजात तिनं ताक आणलं. मी तुझ्या आईला हो म्हणावं, लवकर बरी हो असं म्हणून त्याला ते सारं देऊन आई घरात गेली. शिवरामनं पानासकट तो भात आपल्या रुमारात आणि हातात गंज घेऊन तो घरी गेला. रात्री देवाजवळ कांडणाच्या दिवशी कांडपिणी समई पुसावयाची असा रिवाज असतो.

चार धने आणि पिंपळाचं पान आणि कढत कढत आईला मग पाहून म्हणजे घामी आणि मोठी होईल. थांब हो, दोन खडी साखरेचे खडे पण आणि खडी साखर मथुरेना गायले. शिवरामला विचारलं, शिवराम कोणी दिलं? श्यामच्या काळजी. मथुरेनं अतिरिक्त गोष्टी चहा घेतला, तिला घाम आला नाही. तिचा ताप मथुरी कांडल होईल ना तुझ्याकडून. मथुर बसत उठत करू कांडल, इतके दिवस आंदोलनावर पडून खाली पुरे. आता हिंडती फिरती आता झाली आहे, चार दिवसानं होईल धडधाकट. आई तुमची माया असली सारी देवाच. आम्ही किती एकमेकांना पुरत मुलांचा भात झाला. तुम्ही चार घास खा, त्यांच्याबरोबर कांडायला जरा शक्ती येईल. जेव पोटभर मी जाऊ.

तिकीट. त्या बारीक आवाज करणाऱ्या आयताकार छोट्या डब्यातून बाहेर पडताना त्याला भारीच मजा वाटली. स्वतःच्या शरीरावर टॅटू सारख्या उमटणाऱ्या अक्षरांमुळे गुदगुल्याही झाल्या. पण बाहेर आवाज जरा जास्तच होता. त्यानं डोळे उघडले तसं एक खाकी कपड्यातला बारीक केसांचा माणूस आपल्याकडेच पाहतोय हे त्याला जाणवलं. तो आता आपलं हसून स्वागत करेल, हळूच अंगाला स्पर्श करेल, थोडं वेडावून दाखवेल असं उगाचच त्याला वाटून गेलं. पण काही कळण्याआधीच त्या दांडगट माणसानं झटकन त्याला इतरांपासून वेगळं केलं आणि कुठल्या तरी लांबून पसरलेल्या हातात कोंबून दिलं. त्या एका झटक्यानं एक जबरदस्त कळ त्याच्यात खालपासून वरपर्यंत उमटून गेली. खालचा सगळा भाग झालर लावावी तसा दुखरा झाला होता. तिथे जरा जास्तच दुखत होतं, पण त्या माणसाच्या घट्ट चिमटीपेक्षा हा हात थोडा बरा आहे असं त्याला जाणवलं. त्यानं पुन्हा डोळे उघडले तेव्हा एका मुलीचा छान पण त्रासलेला चेहरा आपल्यालाच वाचतो आहे हे त्याला दिसून आलं. तिच्या कपाळावरच्या आठ्यांवरून काहीतरी चुकलंय असं त्याला जाणवलं. तिनं त्या माणसाकडे पाहिलं तर तो एव्हाना त्या गर्दीत तिकीट तिकीट असं काहीसं म्हणत बराच पुढे गेला होता. त्याला खालूनही तिच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसली. तिच्या एका हातात भली मोठी बॅग होती, हिरव्या रंगाची. तोच हात वर टांगलेला आणि एका हातात आपण आणि तो हात पुन्हा एका सीटच्या दांड्यावर. त्यानं एकूणच परिस्थितीचं अवलोकन केलं. त्या एवढ्या मोठ्या गर्दीत तिच्या त्या दोन बोटांच्या चिमटीत त्याला बरंच सेफ वाटलं आणि तिच्या आणि इतरांच्याकडे पाहून वाईटही वाटलं. तो मोठा डबा जसा अचानक थांबला तसा सगळ्यांनाच एक छोटा धक्का बसला. तिच्या हातासह तो तर समोरच बसलेल्या माणसाच्या डोक्यात धडकला. तसं त्या माणसानं रागानं पाठीमागं बघितलं. त्याला पहिल्यांदाच प्रचंड भीती वाटली. आता आपले तुकडे तुकडे होणार याची त्याला खात्रीच पटली. पण त्या मुलीनं जसं त्याच्याकडे पाहिलं आणि स्माईल केलं तसं त्याचा रागही मावळला. त्याला आश्चर्य वाटलं. तसं ती काही पुटपुटलीही होती ते मात्र नेमकं त्याला ऐकूनही आलं. तिच्या चिमटीतून त्यानं स्वतःचा जीव थोडा मोकळा केला. मागून अचानक आलेल्या रेट्यानं तिला पुढं जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ती पुढे सरकली तसं तिचं सारखं पाठीमागं पाहणारा तो मोठा माणूस आणि पाठीमागून आलेला मुलगा यांच्यात सँडविच झालं. तिनं बॅग खांद्यावरून पाठीवर घेतली आणि कसंबसं आडवं होऊन स्वतःला त्या बसलेल्या माणसाच्या बाजूला खिडकीकडे झोकून दिलं. आता तो बराच खिडकीजवळ आला होता. वाऱ्याच्या झोताबरोबर त्याचा वरचा भाग उडू लागला. त्याला थोडं मोकळं वाटलं. बरीच माणसं, दुकानं, घरं हळूहळू पाठीमागं पडत होती. तो डबा अधेमध्ये कुठेतरी थांबायचा तसं मागे पुढे तिची हालचाल व्हायची. पण त्याच्या जागेत तसा फारसा फरक नव्हता पडला. न मागताच खिडकी शेजारी जागा मिळाल्यानं त्यानं सर्वांचे आभार मानले. तो होता त्या बाजूला बऱ्याच मुली स्त्रिया बसल्या होत्या, अधेमध्ये काही पुरुष. ती बराच वेळ तिथेच उभा होती. तिच्या बोटांना सुटलेल्या घामामुळे तीही बरीच कंटाळली आहे असं त्याला जाणवलं. आपली जागा आपण तिला द्यावी असंही त्याच्या मनात आलं. पण एकूण दोघांचा आकार पाहता हे आपल्या डोक्यात तरी कसं आलं याचं त्याला आश्चर्य वाटलं. भावना महत्वाची असं म्हणत त्यानं स्वतःला सावरून घेतलं. नंतर बऱ्याच वेळानं तो मघाचा खाकी शर्टवाला समोर आला तसं तिनं त्याला त्याच्या समोर केलं, गुन्हेगाराला समोर करावं तसं. तसं त्या माणसानं एक तुच्छतापूर्वक नजर त्याच्याकडे टाकली आणि सुट्टे त्या मॅडम असं काहीसं म्हणत खसकन ओढून घेतलं. आता हा आपलं काय करणार असं वाटून त्याची पाचावर धारण बसली. एका हातात त्याला पकडून त्या माणसानं हात लांबवून एक दोरी ओढली. तसा झटकन तो डबा पुन्हा सुरू झाला. या एवढ्या सगळ्या हेलकाव्यात त्याला सगळ्या डब्याचं विश्वरूप दर्शन झालं. पाठीमागं दरवाजात अचानक कुणीतरी ओरडलं तसं त्यानं आणखी एकदा दोरी ओढली. डबा पुन्हा थांबला. सात आठ जणांची गर्दी काहीतरी म्हणतच आत शिरली तसा डबा जवळपास पॅकबंद झाला. त्याला उगाचच घुसमटल्यासारखं होऊ लागलं. डबा पुन्हा सुरू झाला. त्या गर्दीवरून त्याचं लक्ष त्या माणसाकडे जाणार इतक्यात त्याचं शरीर एका लोखंडी यंत्रात गेलं आणि काही कळाईच्या आत त्याच्या उजव्या बाजूला त्या टॅटूच्या लाईनच्या मध्ये एक भूक पडून बाहेर आलं. जाग आली, डोळे उघडले तेव्हा तो त्या मुलीच्या हातात होता, अगदी तिच्या पसरलेल्या मऊ मुलायम तळव्यात. आणि ती त्याच्या त्या जखमेवर हळुवार फुंकर घालत होती. त्याला फारच बरं वाटत होतं.
त्याचा खालचा भाग जसा तिचा अंगठा आणि त्या डब्याचा वरचा मधला दांडा यात जोरात चिमटला तसं त्याला खऱ्या वास्तवाची जाणीव झाली. डबा खचाखच भरला होता. तो खाकी शर्टवाला केव्हाच मागे निघून गेला होता. त्या मुलीच्या पाठीमागचा माणूस तिला उगाच रेलून उभा होता आणि पुढच्या बाजूला बसलेला माणूस आणि उभी असलेली स्त्री यांचं जोरदार भांडण चालू होतं. तो भांडावर आला. माणसांच्या भांडणात आपला निभाव लागणं अशक्यच हे त्याला कळून चुकलं. त्यामुळं आपलं दुःख विसरून काय ते इथूनच पाहावं असा सुज्ञ विचार त्यानं केला. एव्हाना त्याच्यासारखे अनेक जण त्या खाकी कपड्याच्या माणसाकडून कुणाच्या हातात, पाकिटात, खिशात, बॅगेत, तोंडात, कानात जाताना त्यानं पाहिले. त्या मानानं आपण फारच सुखी आहोत असं त्याला वाटलं. समोरच्या माणसासाठी तिनं आता ती बॅग पाठीवरून पुढं पकडली होती. तिच्या वर पकडलेल्या मुठीतून डोकं बाहेर काढून तो हे सर्व मोठ्या मनानं पाहत होता. आपण त्या छोट्या आयताकार डब्यात होतो तेच बरं होतं असं त्याला वाटून गेलं. पण क्षणभरच. त्या खाकी कपड्यातल्या माणसानं आता त्या डब्याचं पोटच फाडलं होतं. उघडलं असावं बहुधा. याचा अर्थ आपल्यानंतरचे सगळेच एव्हाना बाहेर पडले होते आणि त्या माणसांच्या अफाट गर्दीत मिसळून गेले होते काहीही दोष नसताना. नंतर त्या माणसानं त्याच्या शरीरासारखाच पण टॅटू न काढलेला पांढराशुभ्र गोळा त्या डब्यात टाकला आणि तो बंद केला. मग त्याचं ते पुन्हा सुरू झालं. रंगीबेरंगी कागद किंवा लोखंडी चकत्या घेणं आणि काहीतरी बटणं दाबून टॅटू काढून एकेकाला बाहेर काढणं. त्याला वाईट वाटलं, त्या सगळ्यांचं आणि या माणसांचंही. त्या मुलीचं जरा जास्तच. ती बिचारी बराच वेळ उभी होती. या सगळ्या विचारत असताना एका माणसाचा हात त्याच्याशी खेळतोय असं त्याला जाणवलं. पण त्याला कळायच्या आतच तिनं तो हात पाठीमागं ओढून घेतला. ती पुन्हा त्या दोन सीटच्या दांड्यांना पकडून खिडकीतून बाहेर पाहत उभी राहिली. त्यालाही मोकळा श्वास मिळाला. पण क्षणभरच. त्याला पुन्हा घुसमटल्यासारखं होऊ लागलं. तिनं त्याला घट्ट दाबून ठेवलं होतं. पण तिनं त्याचा राग आपल्यावर काढावा याचं त्याला आश्चर्य वाटलं. आणि तसा रागही आला. आता त्या सीटचा वरचा दांडा आणि तिची मूठ यात त्याचा सँडविच झाला होता. त्याला वाटलं साहजिकच आहे, तिची मूठ जशी सैल झाली तसं त्याला हायसं वाटलं. पण अंगावर बऱ्याच घड्या पडलेल्या होत्या. त्याचीही अवस्था तिथल्या माणसांसारखीच झाली होती. हळूहळू ती वाट काढत पुढे सरकत होती. तसा तो हे सर्व जीव मुठीत घेऊन तिच्या मुठीतून पाहत होता. ती जशी समोरच्या दाराजवळ पोहोचली तसं तिनं पकडलेल्या दाराच्या दांड्याजवळून त्याला तिथलं दृश्य दिसून आलं. समोरच्या काचेतून हळूहळू रस्ता मागे पडत होता. रस्त्यावर असेच लहान मोठे उघडे बंद डबे होते. त्यावर माणसं होती. सगळे आपल्याच डब्याला पाहून पुढे पळतायत असं वाटत होतं. उजव्या बाजूला मोठ्या मुश्किलीनं तो गोल फिरवणारा माणूस हा डबा चालवत असावा असा त्यानं अंदाज केला. त्या मुलीचंही लक्ष काहीतरी विसरल्यासारखं सारखं पाठीमागेच होतं. तो खाकी कपड्यातला माणूस बराच पाठीमागं होता. काहीतरी गडबड आहे हे त्याच्याही लक्षात आलं. तिच्या हाताची चूळबूळ त्याला चांगलीच जाणवत होती. डब्याचा वेग जसजसा कमी होऊ लागला तशी ती आणखी वाढली. त्या माणसानं दोरी ओढल्यानं मगाशी दुरून आलेला आवाज त्याला अगदीच जवळून आला. डबा थांबला. काही माणसं तिच्याकडेच पाहत होती. ती थोडीशी गडबडली. मागच्या माणसांनी तिला त्यांच्याबरोबरच खाली रेटलं. पुन्हा तो दोरीवाला आवाज आला. खालून वर येणाऱ्या माणसांच्या गर्दीत त्याचा जीव पुन्हा गुदमरला. संपूर्ण अंधार झाला. बाहेर चाललेल्या चढाओढीचा आत मुठीत त्याला चांगलाच अंदाज आला. त्यानं मोठ्या कष्टानं डोळे उघडले तसं त्याला तसाच कुणीतरी खाकी कपड्यातला मोठ्या चष्म्याचा जाड माणूस ओढून ताणून सरळ करून पाहतोय हे दिसलं. आधीच चोळामोळा झालेल्या शरीराला तो जाड्या अशा प्रकारे वेदना देतोय हे पाहून त्याला एक जोरदार शिवी द्यावी असं त्याच्या मनात आलं. पण जाऊ दे, आपण एका दिवसाचे प्रवासी असं म्हणत तिच्याकडे पाहत त्यानं रागावरला. त्या जाड भिंगाच्या चष्म्यातून त्या माणसानं त्याच्याकडे पाहिलं. त्यानं त्याला केविलवाणं हसून प्रतिसाद दिला. एवढ्यात मघाच्याच लोखंडी यंत्रात त्याचं शरीर गेलं आणि डाव्या बाजूला एक भोक पाडलं गेलं. आता त्या बाजूची टॅटूची लाईन ही छेदून गेली होती. प्रचंड वेदनेनं त्याचा जीव कळवळला. सभ्यपणा बाजूला ठेवून त्यानं एक शिवी हसडलीच. तिने पुन्हा त्याला हातात घेतलं.
ती चालू लागली तसं मागं अनेक जणांना भूकं पाडणं चालू असलेलं त्याला दिसलं. त्यानं डोळे मिटून घेतले. एव्हाना बाहेरचा उजेड कमी होत चालला होता. तिनं त्याला त्या हिरव्या बॅगच्या बाजूच्या जाळीदार कप्प्यात ठेवून दिलं. एवढं सगळं काय काय घेऊनही ती आपल्याशी तसं वाईट वागली नाही याचं त्याला बरं वाटलं. त्या डब्यातून बाहेर पडल्याबद्दल त्याने आभार मानले सगळ्यांचेच, विशेषतः तिचे. तिनेच तर त्याला सुखरूपपणे तिथून बाहेर आणलं होतं. बाहेरचं जग बरंच वेगळं मोकळं होतं. त्या जाळीदार हक्काच्या जागेतून तो पहिल्यांदाच मोकळा मनासारखा श्वास घेत होता. तिलाही असंच काहीसं छान वाटत असावं म्हणून त्यानं तिच्याकडे पाहिलं तर ती समोरून येणाऱ्या तशाच लाल रंगाच्या डब्याकडे हात करत होती आणि तो पाहतच राहिला. तिच्याकडे, त्या डब्याकडे, त्या गर्दीकडे, त्या गोंधळाकडे, त्या चढाओढीकडे आणि कोलाहलाकडे.

0: हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्सवरून प्रसारित केला.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
3: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे, जळगाव.
0: श्रोते हो, ऐकूयात साप्ताहिक मालिका अर्थाच्या शोधात. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं आहे, संकलन सायली नागदेवे यांचं. आजच्या भागाचं शीर्षक आहे शहर

शहर खोकून खोकून बेजार झालेला घसा आणि सूज आलेला चेहरा घेऊनच तो नेहमीप्रमाणे उठला. आकाशात पसरलेल्या पांढुरक्या धुरकट धुक्यातून सूर्य वर येताना दिसत होता. काही राहिलेले नेहमीचेच पक्षी, चिमण्या, कावळे माणसांसारखेच लवकर बाहेर पडून निघल्यासारखे जात होते. फॅक्टऱ्यांच्या भागातून भोंगे वाजायला लागले होते. मोठ्या मोठ्या लाल रंगाच्या गाड्याही आता धूर सोडत पटापट धावू लागल्या होत्या. नेहमीसारखाच दिवस, कॅलेंडरमध्ये कुठलीच तारीख नसल्यासारखा. तरीही उगाचच आपले दिवसभरच चाललेत असंही त्याला वाटलं. लोक त्याला शहर म्हणत. चेहऱ्यावरची सूज डोळ्यांपर्यंत आल्यानं आणि तिथल्याच काळ्या वर्तुळांमुळं ऐन तारुण्यात म्हातारा झाल्यासारखं त्याला वाटू लागलं. पण तरीही त्याचं आकर्षणच लोकांना इतकं होतं की लोक त्याला सोडायलाच तयार नव्हते. याचं त्याला बरं वाटायचं. तशी दोघांनाही एकमेकांची गरज आणि ओढ, लोकांना त्याची आणि त्याला लोकांची. हल्ली झोपायलाही उशीरच व्हायचा, त्यामुळं अर्धवट झोप त्याच्या डोळ्यात तरळत होती. असंच अंगावर पांघरून ओढून झोपून जावं, गाढ, माणसं झोपतात तसं, असं क्षणभर त्याला वाटून गेलं. पण ते माणसांनाच परवडण्यासारखं नाही असं वाटून त्यानं तो विचार तिथेच सोडून दिला. तशीही कधी कधी बंदची मिळणारी सक्तीची झोप ही पुरेशी आहे असं त्याला वाटलं. एव्हाना सकाळ झाली होती. त्याच्या आवडत्या पक्ष्यांचा आवाज कधीच माणसांच्या कोलाहलात विरून गेला होता. माणसंही त्याला आवडतात. ती मोठ्या कष्टानं सकाळी उठतात, घरून बाहेर पडतात, काम करतात, पुन्हा घरी येतात, टीव्ही बघतात आणि झोपी जातात. याचं त्याला अप्रूपही वाटतं आणि कौतुकही. नाहीतर आपण असेच मठ्ठासारखे बसून असतो असंही त्याला वाटलं. पण लगेच हेही जाणवलं की माणसं ज्यावेळी हे सगळं करतात त्यावेळी आपल्याही आत बरंच असं काहीतरी होत असतंच की. नाहीतर फक्त सक्तीच्या विश्रांतीवेळीच आपल्याला मठ्ठासारखं वाटलं नसतं. अद्वैत की काय म्हणतात तसं. आणि माणसंच नसलेल्या स्वतःच्याच कल्पनेनं त्याला कसनुसं झालं. नेहमीसारखी माणसांची गर्दी वाढू लागली. त्याला आठवलं की खूप आधी अगदी एकटा माणूसही या टोकापासून त्या टोकाला जाईपर्यंत पाहता यायचा. मजाही वाटायची, खरं म्हणजे त्याला पाहूनच. पण आताच्या गर्दीत सगळेच सारखेच दिसतात. दिवसात चार टोकं गाठतात, पण शेवटी सिगारेटचा धूर हवेत विरावा तसं कुठल्या कुठे विरून जातात. कशालाच लागत नाहीत. हवेतला गारठा कमी होऊन थोडा उबदारपणा वाढला होता. त्यानं उगाचच एक आळस दिला. रात्री उशिरा झोपायला लागत त्या भागाकडे. सकाळची नेहमीची काही विमानं उडाली आकाशात. तशी त्यांची रीग नेहमीच चालू असते, बंदुकीतून गोळी सुटावी तशी. पण त्याला ती सकाळचीच आवडतात. थोड्याशा स्वच्छ आकाशात आणि प्रकाशात हळूच उडून लांबवर जाताना पाहायला मजा येते. आणि आपणच विमान बघतो याचं त्याला हसू आलं. कधी कधी मुलं आपल्या उंच भागाकडे पतंगही उडवतात, याचं त्याला भलतंच कौतुक वाटायचं. आणि मांजा काटलेला पतंग पकडायला आता कुणी धावत नसलं तरी त्याचं सारं लक्ष त्याच्यावरच असायचं. जशी ती विमानं निघून गेली तसा तो पुन्हा भानावर आला. त्या मोठ्या लाल गाड्यांनी त्याचं अंग चांगलंच व्यापून टाकलं होतं. दिवस बराच वर आला होता. सकाळची सोनेरी किरणं जाऊन आत्ताचं ऊन त्याला चांगलंच जाणवत होतं. यावेळी त्याला नेहमीसारख्याच शाळेत जाणाऱ्या मुलांच्या गाड्याही गच्च भरलेल्या जाणवल्या. ते दुर्लक्ष करावं म्हणून त्यानं पुन्हा आकाशात नजर वळवली. तर तिथेही आता नेहमीच्याच भीतीदायक आवाज काढणाऱ्या चार पाच घारींशिवाय त्याला कुणीच दिसलं नाही. गिधाडं केव्हाचीच गायब झाली होती. वाढलेल्या धुरानं उगाचच डोळे चुरचुरतायत असं वाटून त्यानं डोळे बंद करून घेतले. त्याच्या डोळ्यातलं पाणी नेमकं कशामुळे हे त्यालाही कळू शकलं नाही. पण लोक उगाचच त्याला वाहणारी घाण म्हणतात याचाही त्याला राग यायचा नेहमीच. आता अनेक लोकल्सची पण धडधड वाढली होती. त्यांची ती धडधड त्याला उगाचच धडधडतय पर्यंत वाढलेली जाणवत होती. हार्टचा पेशंट असल्यासारखं त्याला वाटून गेलं. आणि आता रोजच धावणाऱ्या इमर्जन्सीच्या गाड्या पाहून आपल्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये जागा आहे याची तो मनातल्या मनात चाचपणी करू लागला. तसं त्याने अनेक मृत्यू पाहिले होते सगळ्याच ठिकाणी, त्यामुळं आपलं काय होईल याची त्याला फारशी चिंता राहिली नव्हती. पण त्याला माणसांचीच जास्त काळजी वाटली. त्यांच्यासाठी तरी आपण जिवंत राहायलाच पाहिजे असंही त्याला वाटून गेलं. पण तेवढ्यापुरतंच, कारण हाही विचार
आपल्या स्वार्थातूनच आला आहे असं त्याला जाणवलं. आता मात्र सूर्य नेमका त्याच्या डोक्यावर आला होता. त्याचं शरीर नेहमीसारखं चांगलंच भाजून निघत होतं. असंच सगळं गोळा करावं आणि त्या काही झाडं शिल्लक असलेल्या भागात राहावं असं त्याला वाटलं. पण तेही अशक्यच. जिथं केस शिल्लक आहेत त्याच भागातला मेंदू जिवंत असल्यासारखं. उगाचच जवळपासची आजूबाजूची बाहेरची झाडं झुडपं आत घ्यावी असं त्याला वाटलं. नुकतंच टक्कल पडू लागलेले लोक करतात तसं. पण त्याच्यामुळेच आजूबाजूचीही अवस्था फारशी चांगली नाहीये याचं त्याला वाईट वाटलं. आपल्यामुळे आजूबाजूच्या इतरांनाही त्रास होतोय याचं त्याला जास्तच वाईट वाटलं. पण त्याचा इलाज नव्हता. आयसीयूत ठेवण्याची गरज असलेल्या पेशंटला उघड्यावर उन्हात ठेवावं तशी त्याची अवस्था झाली होती. त्याला वाटलं आपला वाढलेला अवाढव्य आकारच याला जबाबदार आहे. तो वाढतच होता. आजूबाजूच्या गावात त्याचा जो वट होता आता ती गावही दिमाखानं त्याच्यातच सामील होत होती. त्याला काय करावं कळत नव्हतं. रोज नव्या लोकांची त्याच्यात भर पडतच होती. थोडीशी उन्हं उतरू लागली तसं त्याला बरं वाटू लागलं. याच काय ते वेळात त्याला थोडा मोकळा श्वास घ्यायला मिळाला. त्याला थोडीशी सुस्ती आल्यासारखंही झालं. न काही खाता पिता म्हणजे माणसांना घेरी आल्यासारखं होतं तसं त्यानं विचार केला. माणसं जसं डॉक्टरांना दाखवतात तसं आपण माणसांना दाखवायचं का? की आपण सगळ्यांनीच मिळून कुणाला तरी स्पेशालिस्ट असतो त्याला दाखवायचं का? असाही एक पोरकट विचार त्याच्या मनात येऊन गेला. एव्हाना पोरकटपणाही करण्याचं आपलं वय निघून गेलंय असं त्याला वाटलं. आणि आता पोरही पोरकटपणा कुठे करतात? अचानक सुस्तपणा जाऊन त्याच्या अंगात थोडीशी तरतरी चपळाई येते असं त्याला जाणवलं. संध्याकाळचा सुमार चालू झाला होता. पुन्हा सकाळसारखीच गर्दी वाढली होती, किंबहुना जरा जास्तच. त्याची ही दिवसातली सगळ्यात नावडती वेळ. जसजसं त्याच्या अनेक भागात गाड्या अडकू लागल्या, माणसं ज्याला ट्रॅफिक जॅम म्हणतात, तसं तसं त्याला तिथे तिथे सूज येऊ लागली आणि प्रचंड वेदना होऊ लागल्या नेहमीसारख्याच. तिथल्या गोंधळामुळं तर त्यात आणखी भर पडत होती. त्याला जुन्या भागांची सवय असली तरी आता नव्या भागातही वेदना जाणवू लागल्या. कामावरून सुटणाऱ्या माणसांनी भरलेल्या लाल गाड्या आणि इतर वाहनांनी त्याचं सगळं शरीर भरून गेलं होतं. सकाळच्या त्या शाळेतल्या मुलांच्या गाड्याही तशाच. पोल्ट्रीतल्या कोंबड्या भरून गाड्या येतात तशा. त्याचा त्याला जास्तच त्रास व्हायचा, मानसिक म्हणतात तसा. या सगळ्या अंदाधुंदीत त्याला जाणवलं की बरेच दिवस आपण मावळत्या सूर्याला नीटसं पाहिलेलंच नाहीये. मग त्यानं त्याही परिस्थितीत दूरवर क्षितिजाकडे नजर टाकली. पण त्याला तोही उगाचच उद्या लवकर येण्याच्या घाईत असल्यासारखा जाणवला. सकाळचे पक्षीही एव्हाना दुरूनच जीव मुठीत घेऊन परतू लागले होते. एक प्रकारचा भयप्रद उदासपणा त्याच्या अंगभर पसरतो आहे असं त्याला वाटलं. सूर्य मावळून गेला तसं त्याला जास्तच एकाकी वाटू लागलं. हळूहळू रस्त्यांवरचे घरातले दिवे लागू लागले. तसं आपलं शरीरही थंड पडत चाललंय असं त्याला जाणवू लागलं. एकूणच शरीरभर पसरलेली वेदना कमी कमी होत त्याची जागा बधीर शांतता घेतेय असं काहीसं झालं. रस्त्यांवरचा कोलाहल अजूनही तसाच होता, पण तो रंगीबेरंगी तरी हवा हवासा वाटत होता. हळूहळू रस्त्यांवरचा आणि घरांमधला उजेड सारखाच होऊ लागला. घराघरांमध्ये सारखंच बोलणाऱ्या माणसांचे आवाज येऊ लागले. त्याची सूज आता पूर्णपणे जाऊन वेदना थांबल्या होत्या. अनेक ठिकाणाहून पुन्हा सकाळसारखे परतीचे धडधडणारे आवाज यायला लागले होते. त्याला दुसऱ्यांदा थोडं बरं वाटत होतं. ज्याचा त्याला अभिमान होता असा झगमगाट त्याच्या अंगखांद्यावर पसरला होता, झिरपत होता. जशी रात्र वाढत गेली तसं त्याचं शरीर अजगरासारखं थंड लुळं पडू लागलं. इंजेक्शन घेतलेल्या माणसांसारखी अंगभर एक वेगळीच नशा पसरू लागली. डोळे हळूहळू बारीक होऊ लागले, तरी जागं राहण्याची मजा वाटू लागली. त्याच आकाशातले तारे आता त्याला परके वाटू लागले. असंच अर्धवट झोपेत जागं राहावं असं वाटू लागलं. ताऱ्यांची जागा नेहमीसारखी बदलत होती. मध्यरात्र उलटल्यावर केव्हा तरी तशाच डोळे उघड्या अवस्थेत त्याला झोप लागली आणि कुत्र्यांनी रोजच्यासारखंच पुन्हा मोठ्या आवाजात भुंकायला सुरुवात केली.

0: श्रोतेहो, अर्थाच्या शोधात या कार्यक्रमाचा आजचा विषय होता शहर. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं होतं. संकलन केलेलं होतं सायली नागदेवे यांनी. हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 MHz प्रसारित केला.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: करा आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय हॅलो नमस्कार श्रोते हो, मी आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ची आर जे शुभांगी आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई, आंधी चित्रपटातलं हे गाणं, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग
1: गाता रहे मेरा दिल। रोमांस आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड, संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन, गीतकार शैलेंद्र।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केले रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था ये मन मेरा।

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं गाणं जे ऐकताच पाय थिरकायला लागतात. चित्रपट हिरापन्ना, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: प्रिय व्यक्तीच्या येण्यानं आयुष्य कसं उजळून निघतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी चित्रपटातलं हे गाणं। संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार।

श्रोते हो, किशोरदांचा तो बिनधास्त आवाज आणि लता दिदींची ती सात्विक सुरावट हे समीकरण म्हणजे भारतीय संगीताचं लेणं आहे. ही गाणी फक्त गाणी नसून एक अनुभव आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर आपकी कसम या चित्रपटातलं जय जय शिवशंकर हे गाणं आता आपण ऐकूया. संगीतकार R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

0: आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपकी कसम या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया, करवटे बदलते रहे सारी रात हम। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी।

ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी। या चित्रपटातलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आहेत आनंद बक्षी।

0: माझी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोते हो, यानंतर अजनबी चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकूया।

0: श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात पुढचं गाणं आपण ऐकूया. कालापानी या चित्रपटातलं, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: यानंतर पुन्हा एकदा आंधी चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन आणि गीत आहे गुलजार यांचं।

यानंतर जुगनू या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं आपण ऐकूया.

यानंतर बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ड्रीम गर्ल चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूया.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर कामचोर या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकूयात.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चरस चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.
2: गुड नाईट.
3: हां, गुड नाईट.
2: अच्छा, गुड नाईट.

मित्रांनो, किशोरदांची मस्ती आणि लतादिदींचा गोडवा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काळ थांबतो. आज आपण त्या सुवर्ण काळाचा प्रवास केला. आर डी बर्मन यांच्या संगीताची जादू आणि या दोन महान गायकांचे स्वर आजही गाणी ऐकताना मन प्रसन्न होतं, हो ना?

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट।

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

जग धारिता जन जाने को जारी राहुल जारी के जम तारी जा।

रामकृष्ण हरी। आकाशापेक्षाही विशाल, सागरापेक्षाही खोल, चंदनापेक्षाही शीतल, गुलाबापेक्षाही कोमल, क्षितिजाच्याही दूरवर, स्वप्नांहूनही सुंदर, प्रेमापेक्षाही प्रेमळ, जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं, अगदी तसंच नातं आपल्या सगळ्यांचं देखील असावं। हे जरी शक्य नसेल तरी प्रयत्न नक्कीच सुरू ठेवावा, कारण नात्याचं वर्गीकरण हे हल्ली तुमच्या स्थितीवर पैशावर अवलंबून आहे। तरी देखील पैशाने श्रीमंत असण्याने कुणी श्रीमंत होत नाही, तर ज्याच्याकडे विचारांची समृद्धी किती आहे ह्यावरून त्याची खरी श्रीमंती कळते। जोपर्यंत तुमच्याकडे विचारांची समृद्धी होत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुम्ही गरीब, दीन, लाचार समजले जाणार। रामकृष्ण हरी।

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आर्च शुभांगी सोबत. हिरवायची चाहूल घेऊन येणारा हा दिवस, दिनांक 5 जून, वीकेंडच्या उंबरठ्यावर असलेला हा अतिशय महत्वाचा दिवस आपल्याला आपल्या अस्तित्वाची आणि निसर्गाची आठवण करून देत असतो. आजच्या या विशेष दिवशी आपण सर्वांचं स्वागत. 5 जून हा दिवस संपूर्ण जगभरात एका अत्यंत महत्वाच्या कार्यासाठी साजरा केला जात असतो, जागतिक पर्यावरण दिन. निसर्ग आणि पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि वृक्षारोपणाला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो. झाडं लावा, झाडं जगवा हा केवळ सुविचार न राहता ती आजच्या काळाची गरज बनली आहे. हाच संदेश आजचा दिवस आपल्याला देत असतो. जयंती, योगी आदित्यनाथ जयंती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज जन्मदिवस. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते मुकेश भट यांचा आज जन्मदिन. पुण्यतिथी, माधव सदाशिव गोळवलकर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक MS गोळवलकर गुरुजी यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या विचारांचे आणि राष्ट्र उभारणीतील योगदानाचे आज स्मरण केलं जातं. आणि आजची बोधकथा. एकदा एका प्रवाशाने उन्हाळ्याच्या दिवसात एका मोठ्या झाडाखाली आश्रय घेतला. थंड सावलीत बसून विश्रांती घेतल्यानंतर त्याने झाडाच्या फांदीकडे पाहिलं आणि म्हणाला, हे कसलं झाड, याला कोणतेही चांगलं फळ लागलेलं नाही, हे अगदी निरुपयोगी झाड आहे. तेव्हा झाड शांतपणे म्हणालं, मित्रा, तू किती कृतज्ञ आहेस. ज्या सावलीने तुझ्या उन्हाचा त्रास दूर केला, तुझा थकवा घालवला, तिलाच तू निरुपयोगी म्हणतोय. आम्ही फळं न देताही फक्त ऑक्सिजन आणि सावली ऊन देऊन माणसांचे जीवन वाचवत असतो. तात्पर्य हेच, निसर्ग आपल्याला निरपेक्षपणे भरभरून देत असतो, पण झाडांचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञ भाव नेहमीच असला पाहिजे. तेव्हा प्रत्येक दिवस हा शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही निसर्गाचं रक्षण करण्यासाठी किमान एक झाड लावण्याचा किंवा प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प कराल. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आणि या पृथ्वीसाठी सुद्धा खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो. निसर्ग टिकेल तरच आपण टिकू. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि वृक्षारोपण करण्याचा छोटासा का होईना संकल्प करूया. आजचा हा शुक्रवार तुमच्यासाठी निसर्गरम्य, आरोग्याचा आणि आनंदाचा जाओ. पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: सर्वांभूती भगवत दर्शन।
1: आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे, पण ती कर्म आपण कशी करायची, कशा रीतीने करायची हे वेदांत आपल्याला प्रथम सांगतो। आपण आपापली कर्म करायची, पण ह्या जगाचा त्याग करून, ह्या वरवर भासणाऱ्या मिथ्या जगाचा त्याग करून याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण ईश्वराला सर्वत्र बघायचं आणि मग त्या बोधानं आपापली कर्म करायची। वाटलं तर 100 वर्ष जगण्याची इच्छा धरा, इच्छा असेल तर आपल्या सगळ्या लौकिक वासना पुरवून घ्या, फक्त त्या सगळ्याकडे ब्रह्मदृष्टीने बघा, त्यांना स्वर्गीय रूप द्या। परोपकाराचं, आनंदमयतेचं, कर्मशीलतेचं सुदीर्घ जीवन जगण्याची आकांक्षा बाळगा। अशा पद्धतीनं कर्म करण्यानेच तुम्हाला या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, याखेरीज अन्य उपाय नाही। सत्य न जाणताच जो माणूस या जगाच्या भ्रामक विलासांमध्ये मग्न होतो त्याचा पाय घसरलाय, मानव जीवनाच्या उद्दिष्टाला तो मुकलाय असं समजायला हवं। त्याला जीवनातील खरा पुरुषार्थ कधी लाभायचाच नाही। या उलट जो माणूस जगाला शिव्याशाप देऊन जंगलात जातो, स्वतःच्या शरीराला दंड देत राहतो, देह सुकवून सुकवून स्वतःला हळूहळू मारून टाकतो, स्वतःचं हृदय म्हणजे एक शुष्क रखरखीत वाळवंट करून टाकतो, सगळ्या भावनांचा निपात करून टाकतो आणि कठोर शुष्क निरस बनून जातो, तोही वाट चुकलाय असं समजावं। ही अगदी दोन टोकं झाली, दोन्ही चुकीची आहेत। पहिली एका प्रकारची चूक तर दुसरी दुसऱ्या प्रकारची। दोघंही वाट चुकले आहेत, दोघंही जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाला मुकले आहेत। म्हणून सगळ्या वस्तूंच्या विषयी ईश्वर बोध बाळगून सर्व वस्तूंमध्ये ईश्वर आहे हे जाणून कर्म करा अशी वेदांताची शिकवण आहे। आपल्या जीवनात ईश्वर ओतप्रोत भरला आहे अशा निष्ठेनी, नव्हे ते ईश्वरच आहे अशा दृढ निष्ठेनी निरंतर कर्म करा, हेच आपलं एकमेव कर्तव्य आहे। या खेरीज आपल्याला आणखी कशाचीच वांछा नसावी, हेच आपलं एकमेव अभिप्सित असो। भगवान प्रत्येक वस्तूत विद्यमान आहे, त्याला धुंडण्याकरता आपण आणखी कुठं जायचं? आमच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विचारात, प्रत्येक भावनेत तो आधीचाच आहे असं जाणून आपण कर्म करायला हवं। हा एकच मार्ग आहे, आणखी अन्य मार्ग नाही। अशा रीतीने कर्म केलं तर त्याची फळं आपल्याला बंधनकारक होणार नाहीत। आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांचं आणि अशुभांचं मूळ आपल्या खोट्या आशा, आपल्या खोट्या वासनाच कशा असतात हे आपण पाहिलंच आहे। या मिथ्या असार वासनांमुळेच आपल्याला दुःख भोगावी लागतात, अशुभ सहावं लागतं। पण आपल्या अंतरीच्या ईश्वरबोधानं ज्यावेळी त्या दिव्य स्वरूप धारण करून पवित्र होतात, त्यावेळी मग त्या आपलं काहीही अनिष्ट करू शकत नाहीत, दुःख निर्माण करू शकत नाहीत। ज्यांना हे रहस्य उमजलं नाही, त्यांना ते उमजेपर्यंत हे जग सैतानाचा खेळच वाटत राहील। तोपर्यंत त्यांना सैतानी असुरी जगातच जीणं कंठावं लागेल। स्वतःमध्ये अनंत आनंदाची केवढी थोरली खाण आहे याची लोकांना जाणीव नसते। आपल्या सभोवताल सर्वत्र केवढा अपार आनंद विराजत आहे याची त्यांना कल्पना नसते। त्यांना अजून त्याचा सुगावा लागलेला नसतो, अजून त्याचं संधान सापडलेलं नसतं। सैतानी जगत, असुरी जगत कशाला म्हणायचं? वेदांत म्हणतो अज्ञानालाच। प्रचंड नदीच्या काठी बसून आपण तहानेनी व्याकुळ होऊन प्राण सोडतो आहोत, अन्नाच्या राशींपाशी बसून आपण भुकेनी मरत आहोत, आपण आनंदघन विश्वात वसत आहोत पण आपल्याला ते गावत नाही, आपण सर्वदा त्यातच नांदत आहोत पण चुकीनं त्याला भलतंच काहीतरी समजतो आहोत। धर्म ते आपल्याला सापडून देण्याचा जिम्मा घेतो। सर्वांच्याच हृदयांना त्या आनंदमय जगाची आस लागलेली आहे, सर्व जाती त्याच्या शोधात आहेत, धर्माचं तेच एकमेव लक्ष आहे। विभिन्न धर्मात ही एकच आकांक्षा निरनिराळ्या शब्दात व्यक्त केलेली आहे। धर्माधर्मात हा जो वरवर फरक भासतो तो केवळ शब्दांच्या वेगळेपणामुळे असतो। एक जण एक विचार एका प्रकाराने व्यक्त करतो, दुसरा एक जण तोच विचार किंचित निराळ्या प्रकाराने व्यक्त करतो, पण प्रत्येक जण बहुधा अगदी एकच अर्थ निरनिराळ्या शब्दांनी व्यक्त करतो आहे।

श्रीराम समर्थ 5 जून वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुऱ्या विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते? धन सूत दारा वगैरे आड येत नाही तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे. ते परमात्म्याने दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियाच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्यावरून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढवता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कोणी नाही, आपले आप्त कोणी नाहीत, जिथे आपल्याला कोणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कोणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती.

0: आजादी का अमृत महोत्सव के अंतर्गत अभी आप सुन रहे थे कार्यक्रम वतन का राग। मार्गदर्शन श्री शिव शेखर शुक्ल, समन्वय श्री संतोष कुमार वर्मा और प्रस्तुति स्वराज संस्थान संचालनालय, संस्कृति विभाग मध्य प्रदेश की।
1: ये वतन का राग।
2: श्रोते हो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात। स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला।
3: माझा रेडिओ, आपला रेडिओ, सगळ्यांचा रेडिओ।
4: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म।
5: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे। MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा। विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव।
6: मंडळी, पशुपालन हा कुटुंबाचा आर्थिक साधन असताना महत्वाचा भाग आहे। ही बाब आपण सर्वांनी मानवाने अनादी काळापासून हेरली आहे। जंगली पशु पाळीव करत त्यांच्यापासून उत्पादन मिळवण्याची पद्धती पूर्वापार दिसून आली आहे। मानवासाठी सकळजून शेती कामाच्या ओढ शक्तीसाठी बैल, इंधनासाठी शेण, शेणातूनच शेतीसाठी उत्कृष्ट शेणखत, म्हशीकडून मांस आणि यासह अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे स्वयंरोजगार। अशा विविध स्वरूपात पाळीव प्राणी फायदेशीर ठरतात हे आपण जाणलंय। आपल्या देशात गोवंशीय पशुधनाच्या 30 तर म्हैसवर्गीय पशुधनाच्या 10 जाती आहेत असं म्हटलं वावग नाहीये। याशिवाय उपजातीच्या संख्या वेगळ्या आहेत की निराळच। दूध उत्पादकाच्या प्रमाणामध्ये देशी गोवंशाची क्षमता कमी असल्यानं संकरीकरणाची मोहीम राबवण्यात आली। भारतीय वंशवळीच्या म्हशीच दूध उत्पादनक्षम असल्यानं शुद्ध पैदास गावठी म्हशीमध्ये अनुवंश सुधार असा कार्यक्रम हाती घेण्यात आला। अशा प्रकारे संवर्धन होत असताना पशुपालनाचा पारंपरिक व्यवसाय हळूहळू व्यावसायिकतेकडे झुकला आणि आता तर दूध उद्योग पूर्णपणे विकसित झालाय आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी आपला पशुपालक सिद्ध झालाय। स्पर्धेच्या युगामध्ये किंवा जागतिकीकरणाच्या लक्ष्यामध्ये शाश्वत दूध व्यवसाय ही संकल्पना प्रत्येक पशुपालकाने प्रत्येक गोठ्यात प्रत्येक पशुधनासाठी राबवल्यास देशातील एकही कुटुंब दारिद्र्य रेषेखाली राहणार नाही। पशुपालनाचा व्यवसाय कसा करावा याबाबत भरपूर माहिती सतत देण्यात येत असले आणि प्रकाशित करण्यात आलेली माहिती जरी असली तर सर्वच पशुधन दूध उत्पादक का होत नाही याचा विचार करण्याची वेळ आहे। त्यांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात का वाढत नाही याबाबत चिकित्सक आणि जागरूक असणं गरजेचं आहे। ऐकूया तर पशुधन उत्पादक बनवण्याचा उपाय।
7: चांगला व्यवस्थापन करा,

0: संरक्षण देणारा एक निवारा कशा प्रकारे तयार करता येईल जो पशुपालकांना परवडेल.
1: अगदी बरोबर. पशुधनासाठी निवारा असावा हे तर अपेक्षित आहे. व्यवस्थापनामधला तो महत्वाचा भाग म्हणायला हरकत नाही. पशुपालनाचा व्यवसाय जे कर्ज घेऊन करतात त्यांना गोठा बांधणं कंपल्सरी केलेलं असतं, त्यांना अनिवार्य असत. जे लोक व्यावसायिक आहेत आणि पारंपरिक ते कडून व्यावसायिकतेकडे वळलेले आहेत तर ते लोक आपले दुधाळ पशुधन घरासमोर सांभाळतात. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर 70% दूध उत्पादक जनावर सुद्धा ही घराच्या समोरच बांधली जातात, त्यांना कुठलाही निवारा चांगल्या प्रकारचा नाहीये. जी जनावरं दूध व्यावसायिकांनी सांभाळलेली आहेत त्यांनी एवढे चांगले गोठे बांधलेले आहेत की ते पशुधनाला गरज नाही किंवा तितक्या चांगल्या प्रकारच्या गोठ्याची गरज पशुधनाला नक्कीच नाही. आणि बाकीच्या 5% जनावरांमध्ये असे गोठे आहेत की जिथं दुर्गंधी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की जिथं पशुपालन होतं किंवा दूध व्यवसाय होतं असं म्हणवत नाही. इथपर्यंत गंभीर बाब आहे म्हणणार काय निवारा असावा त्याच्यातून जनावरांना ताण होऊ नये आणि एक चांगला प्रकारचं आपल्याला सांभाळ तिथं करता येत राहावा अशी व्यवस्था म्हणजे गोठा म्हणता येत नाही. आपल्याकडे जे गोठे बांधले जातात त्या गोठ्यामध्ये भिंती त्याच्यानंतर असलेले गेट त्याच्यानंतर असलेले व्यवस्था ही इतक्या मोठ्या प्रमाणात खर्चिक प्रमाणात केली जाते की त्याची पशुधनावर गरज नाहीये. ज्या बाबतीत गरज आहे ज्या बाबतीमध्ये गोठ्याची संकल्पना पूर्ण होते अशा प्रकारची गोठ्याची रचना जर केली तर निश्चित फायदा होऊ शकतो. गोठा कसा बांधावा हे पशुपालकाच्या आर्थिक मर्यादेच्या अवाक्यात असत, पण गोठा का बांधावा आणि तो चांगल्या प्रकारे पशुधनाला कसा होईल त्यामुळे जनावरांना ताण होणार नाही अशा प्रकारची काळजी आपल्याला घेता येणं आणि तशा प्रकारची तत्व किंवा तशा प्रकारची माहिती मिळणं हे जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं.
0: डॉक्टर, शेतीमध्ये हरितगृहांची संकल्पना आली आणि शेतीचा खूप विकास झाला तर असंच ग्रीन हाऊस प्रमाणे पशुपालनात अशी धवल गृहांची संकल्पना आहे काय किंवा शाश्वत दूध उत्पादनासाठी या गोठ्यांना व्हाईट हाऊस कसं बनवता येईल?
1: फार चांगला प्रश्न आहे की आपण जिथं जनावर सांभाळतो तर ते असलेले गोठे हे जर व्हाईट हाऊस झाले म्हणजे धवल गृह झाले तर आपल्याला चांगल्या प्रकारे पशुधन सांभाळता येत राहील आणि दूध उत्पादनातलं सातत्य आहे तर ते टिकवता येत राहील. आपल्याकडची जर नैसर्गिक परिस्थिती पाहिली तर उन्हाळ्यामध्ये असलेलं वाढीव तापमान आणि हिवाळ्यामध्ये असलेला जो गारवा आहे यापासून पशुधनाचं संरक्षण होणं गरजेचं आहे. मुख्य बाबी उन्हाळ्याचीच म्हणते की बाहेरचं तापमान वाढलेलं असतं त्या काळामध्ये गोठ्याची रचना ही आपल्याला बदलणं गरजेचं असतं किंवा आहे त्या गोठ्यामध्ये सुद्धा गारवा निर्माण करता येणं थंडावा निर्माण करता येणं या दृष्टीनं गोठ्यामध्ये काही बदल करता येऊ शकतात. पशुधनासाठी एकूणच आपल्याला पंख्यांची व्यवस्था करता येणं ही एक बाब शक्य आहे. दुसरी महत्वाची बाब अशी की जो एक छत आहे त्याच्यावरती आपल्याला गवताच्या पेंड्या वगैरे टाकून छताचं तापमान वाढवणार नाही याची काळजी घेता येत आहे. फॉगर्स आणि स्प्रिंकलर्स ज्याला मराठीत आपल्याला तुषार आणि फवारे म्हणता येत नाही असे जर पाण्याचे निर्माण केले तर ते गरजेचे पडतात. म्हशींच्या बाबतीमध्ये उन्हाळ्यातलं तापमान सरकण्याची क्षमता फार कमी असते आणि म्हणून म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. यासाठी त्यांच्या अंगावरून पाण्याचा थेंब घसरत जावा या दृष्टीनं काळजी घेणं महत्वाचं आहे. बरेचसे पशुपालक काळजी घेतात मात्र बाकीवर पाणी अंगावर एक मिनिटात टाकलं की त्यांचा व्यवस्थापन संपत. असं करण्यापेक्षा जो पाण्याचा थेंब तो पाठीवरून घसरत गेला तर शरीरामधलं पूर्ण उष्णता मान जे आहे तर ते त्याच्या ताकदीमधून कमी होत राहील आणि उष्णता शरीरा बाहेर पडल्यामुळे नक्कीच शरीरक्रिया सुलभ होत राहते. अशा प्रकारचं एक दवल घर बाहेरचा प्रतिकूल वातावरणाचा परिणाम जो गोठ्यामधल्या जनावरांना होणार नाही अशा प्रकारची रचना जर गोठ्याची केली आणि ऋतू प्रमाणे बदलली बदलणं ही आवश्यकच आहे तर अशा प्रकारच्या बदलांच्या स्वरूपामध्ये

0: त्यात चुकीची संकल्पना ठेवलं तर निवारा ही पान एकूणच सामान्य वातावरणात पुरुषधन करण्याच्या दृष्टीनं जर आपण राबवली मोठ्या तर त्याचा फायदा होऊ शकतो आणि तसे बदल करता येणं सुद्धा शक्य आणि उपलब्ध परिस्थितीमध्ये शक्य असं मला वाटतं.
1: आता गोठ्याच्या रचनेबद्दल आपण सांगितलं, या रचनेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जमीन. तर ही जमीन कशी असावी?
0: फार चांगला प्रश्न आहे. गोठा बांधलेला आहे का नाही यापेक्षा जनावर

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम

जाकर किसे सुना।

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: कभी तो हंसाए।
1: मैंने

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची आरजे शुभांगी, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

कलाकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग, तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स. हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ. तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत राहा, ऐकत राहा रेडिओ मन भावन 90.8 FM आर जे शुभांकी सोबत. ऐकूया सुंदर गाणं एक में.

0: आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भावन, एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीत. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी. देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिलाय. ऐकूया हे सुंदर गाणं.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग। यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल अर्चना। साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं। या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते। भली भली सी एक सूरत

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ठेवून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत, यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख। आखो आखो मे, न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट। या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय, तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते। ऐकूया हे खास गाणं।

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: त्यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हॅट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया. यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग. ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग. या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती.

0: मी विभूती
1: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंदाश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट द जी.
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे, काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं.

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुंफण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

नंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे, जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

वा, किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं. असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम. जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
0: हाय, हॅलो, नमस्कार श्रोते हो, मी आहे रेडिओ मनभावन 90.8 FM ची आरजे शुभांगी आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हे हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई. आंधी चित्रपटातलं हे गाणं, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास गाणं.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग
1: गाता रहे मेरा दिल रोमांस आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड संगीत दिग्दर्शक SD परमन गीतकार शैलेंद्र
2: तू ही

0: मी विभूती
1: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
3: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था ये मन मेरा।

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं गाणं जे ऐकताच पाय थिरकायला लागतात. चित्रपट हिरापन्ना, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान, संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

0: आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: प्रिय व्यक्तीच्या येण्यानं आयुष्य कसं उजळून निघतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी चित्रपटातलं हे गाणं। संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार।

श्रोते हो, किशोरदांचा तो बिनधास्त आवाज आणि लता दिदींची ती सात्विक सुरावट हे समीकरण म्हणजे भारतीय संगीताचं लेणं आहे. ही गाणी फक्त गाणी नसून एक अनुभव आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर आपकी कसम या चित्रपटातलं जय जय शिवशंकर हे गाणं आता आपण ऐकूया. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

0: आरसी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपकी कसम या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया, करवटे बदलते रहे सारी रात हम। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी।

ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी। या चित्रपटातलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आहेत आनंद बक्षी।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर अजनबी चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकूया।

0: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात पुढचं गाणं आपण ऐकूया. कालापानी या चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्टचे।
1: यानंतर पुन्हा एकदा आंधी चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन आणि गीत आहे गुलजार यांचं।

यानंतर जुगनू या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं आपण ऐकूया.

यानंतर बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकूया.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ड्रीम गर्ल चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूया.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर कामचोर या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकूयात.

0: श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चरस चित्रपटातलं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.
2: गुड नाईट.
3: हां गुड नाईट.
2: अच्छा गुड नाईट.

0: मित्रांनो, किशोरदांची मस्ती आणि लता दिदींचा गोडवा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काळ थांबतो. आज आपण त्या सुवर्ण काळाचा प्रवास केला. आर डी बर्मन यांच्या संगीताची जादू आणि या दोन महान गायकांचे स्वर आजही गाणी ऐकताना मन प्रसन्न होतं, हो ना?
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हाय, हॅलो, नमस्कार. रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आर्ज शुभांगीचा नमस्कार. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. आजचा आपला शो खूप खास आहे, कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल. गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात. चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी, कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा, मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास.

लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

ज्या गाण्याने एल पी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकलसुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना, मिलन चित्रपटातलं हे गाणं. गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि श चा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोर ऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एल पींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर, ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढसुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी.

तर श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य आहा हा। या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पिननी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं। लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे, नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा।

0: Holy number 420.
1: Excuse me, please.
0: Oh, yes! Anthony Gonsalves!
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच. या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं.
3: सोची तो राव
4: क्या
3: बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके.

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि अल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी अल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबुरी, पाऊस आणि झिनतमान एल्पिनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दिदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

यानंतर ऐकूया मेरी जंग या चित्रपटातलं जिंदगी हर कदम एक नई जंग है. अनिल कपूर यांच्या करिअरला या गाण्याने एक वेगळी उंची दिली.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कटे जाय रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

0: डिस्कोच्या दुनियेतलं एल्पिनचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ओम शांती ओम हे गाणं कर्ज चित्रपटातलं आपण आता ऐकूया. तर श्रोते हो, लक्ष्मीकांत पॅरेलाल जोडीची जादू कधीच कमी होणार नाही. ऐकत रहा तुमचा आवडता शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत फक्त आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा. केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: किसी के
1: क्या करना है देखे
0: अरे हो रहना किसी के
1: अंदर है तो

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.1 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: उठा।
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म।
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे। MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा। विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव।

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रंगी को नारंगी कहे बने दूध को खोया.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।
1: आप सुन रहे हो रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।